0: سیون پوائنٹس تھے. مکھے الہی دوستن جی طرف آفر بھی آئی کہ سر اسا ایجوکیشن سا تعلق رکھوں دا, کنسرن اسکول سا تعلق رکھوں دا, اسا چاہوں دا تا بارن تائیں بھی لا جی یو انفارمیشن ونی
1: جی
0: ان سے ریلیٹڈ الائے کترا مکھے آفرس ملی ون سائیں تاں چوتا سیشنز کنڈکٹ کیو.
1: صحیح.
0: سو ماں تے یہ چاہندم تے منجی دلی خواہش آ کہ لا جی جنرل اسٹڈی لا جی نو ہاؤ جو سبجیکٹ اسن جے کریکولم میں ڈی ونے
1: جی
0: اسن جے بارن کے جنرل اسٹڈی کے علاوہ بھی لا جی اسٹڈی خبر ہو جے, ان کے پنے کانسٹیٹیوشن دی خبر ہو جے, ان کے پنے بیسک رائٹس دی خبر ہو جے, ان کے معاشرے میں تھیندر جے کے بھی پرابلمز تھین تا پیا جے کی لا سا ایسوسیٹڈ ہیں, مثال کرائم سا ایسوسیٹڈ ہیں, سول سا ایسوسیٹڈ ہیں, فیملی سا ایسوسیٹڈ ہیں, ایگریکلچر لینڈ سا ایسوسیٹڈ ہیں, بینکنگ سیکٹر سا ایسوسیٹڈ جے کے پرابلمز ہیں, ان کے کی ریزولو کرے ان جی ان کے صرف نالج ہو جے تو جے وہ بیسک نالج کی بنیاد تے پین جو کو بیسک رائٹ ہے وہ وٹی سک
1: ہال ہے. مطلب لا جو کو ہے تو یہ سبجیکٹ طور ان کے ڈسن گرجے, نہ صرف سبجیکٹ طور بلکہ جی تاں گال کئی تے بیسک جے کے انٹر رائٹس کے بارے میں ہر بار کے چھا ہر ینگسٹر کے اینڈ ہر سٹیزن کے خبر چن گرجے,
0: کیونکہ بیسک رائٹ صرف ماں یہ نہ ایل ایل بی ڈگری لائی وڈی اور سبجیکٹ سن, پر کریکولم جو حصہ یہ ہوجن کہ بیسک لا کے بارے میں ان کے خبر ہوجے, بیسک رائٹس ان کے پینجا خبر ہوجن کہ اگر مسا کوئی ایشو تھی تو ونے, مجھے فیملی سا کوئی ایشو تھی تو ونے, تو ماں ان کے سارٹ آؤٹ کیے کرائیں بیفور اپروچنگ سم کنسرن ایڈوکیٹ.
1: آل رائٹ,
0: مکھے تو خبر ہوجے مجھے لا جی, دیٹس دی ریزن ماں یہ ایکڑی خواہش ہے, مے بی ان تے بگ تھنکرز بیٹھا ہوجن, ان تے سوچدا ہوجن, ان پالیسی تے گلائیندا ہوجن کہ اساں دے بار کے اساں دے نوجوانن کے ان جی بھی انفارمیشن ہونے ان کے بارے میں لا کے بارے میں بھی انفارمیشن ہونے,
1: بالکل
0: کیوں کہ تکلیف نہ تھے اگتے ہلی.
1: صحیح تھا چو سر, اسا چوں پیا ان طرف ایل ایل بی جی طرف جے کہ اسا جو نوجوان ہیں اسپیشلی اسٹوڈنٹس ہیں جے کہ آفٹر دا انٹرمیڈیٹ ایل ایل بی کے جے کو ات کرن چاہن پیا, ان جے لئی کیڑی ایلیجیبلٹی ہے؟
0: دسو تا وہی سوال کیو
1: جی,
0: اسا وٹ کانسیپٹ ہلا پری میڈیکل پری انجینئرنگ
1: سائنس
0: کمپیوٹر ہر قسم جی فیلڈ جو کانسیپٹ ہلا, اسا وٹ لا جو کانسیپٹ نہ ہٹھل.
1: اچھا,
0: اگر بارے کے فرسٹ ایئر انٹر لیول تے اگر اسا اڑو سبجیکٹ انٹروڈیوس کرائے سکوں بیسک جنرل لا جو, تے بارے کے اتے ای وی جی گرومنگ تھی ویندی کہ آئی وانٹ ٹو بیکم ا لائر, آئی وانٹ ٹو بیکم ایڈوکیٹ. ڈسو جی اسا پری میڈیکل پری انجینئرنگ کمپیوٹر سائنس اکنامکس جی طرف اسا لیا تے اج کل جو کنا فیلڈز واسٹ تھی نی.
1: یس,
0: معذر سا. سو بیسک نالج جے پرپس سان چھا تھیندو تے ان میں اکڑو انٹرسٹ کریٹ تھیندو, اکڑو انٹرسٹ پیدا تھیندو کہ ماں بھی وکیل تھیندو. سو اسا وٹی ہوا تو پری میڈیکل پری انجینئرنگ پڑھنے کا پو اسا ڈیسائیڈ کرنا ہوں کہ ونجنو کا دیا
1: کہ نہ ونجنو. اوکے,
0: ہانے پری انجینئرنگ پری میڈیکل یہ بھی تمام سٹھی فیلڈ سائن, ان میں اسکوپ سٹھو ہے, اسا جی دنیا اسا جی ملک کے نشے جی ضرورت بھی ہے, آئی ٹی سیکٹر میں بھی اسا کے ضرورت ہے, اسا کے بزنس سیکٹر میں بھی ان جی ضرورت ہے, اسا کے ان کے اکنامک جے کی چھٹنا نہیں ہے, کامرس کامرس میں بھی اسا کے ضرورت ہے, تو مطلب اسا کے ہر قسم جی فیلڈ میں اسا کے نوجوانن جی ضرورت ہے, تو ان نوجوانن سان گڈ ایکڑو وکیل بھی ہے, تو ہر فیلڈ میں وکیل بھی ہوجن کھپے کہ جے اسا جے ملک میں جترا بھی سلا سا ریلیٹڈ جے کے ایشوز ہیں ان کے بہتر طریقے سے سارٹ آؤٹ کرے سکوں, جے کے بھی سنے لیگل رائٹس ہیں اسا وہ اچیو کرے سکوں.
1: اوکے, مطلب تا ایو تا چو تا سٹارٹنگ میں جے کو تا کاؤنسلنگ تھے کیریئر چلائے تا جی انٹرمیڈیٹ کا بعد میں اسا دا جے کے آئیں سٹوڈنٹس کو کنفیوز نہ ہو جن تا کہ نا ونن ہے. ٹھیک ہے, اچھا سر ایل ایل بی جی طرف اسا اچو پیا جے کا آج کل ناؤ ڈیز مجھے گھر میں 4 ایئرز پروگرام تھی ہوا, پہ 5 ایئرز ہو, تو ان کے لئے کیڑی ایلیجیبلٹی ہے؟ انٹرمیڈیٹ لازمی ہوجن گرجے جی من گال کئی, تو انٹرمیڈیٹ بھی ان میں کیڑا جے کے انٹر ڈویژن یا کیڑو گریڈ ہوجن گرجے, یہ بھی تم اسان جی ویورز کے بدایو, ایز ویل ایز ایج لمٹ چھا ہے, ایل ایل بی کیر کرے سگے تھو کیر نتھو کرے سگے, اسٹارٹنگ میں جے کو تے انٹری ٹیسٹ جی لیٹ ہے, یہ بھی تم اسان جی سامنے کے بتائیں دا پلیز.
0: لا ایڈمیشن ٹیسٹ بیسیکلی پیرون ڈورا ایڈمیشن وٹھن جو ایچ ایس سی کی پالیسیز جو اڈاپٹ کرے چڈی ون, ان جو سول پرپز یہ ہے کہ جی پری انجینئرنگ پری میڈیکل کے لئے یونیورسٹی کے لئے کئی بھی یونیورسٹی کنسرن یونیورسٹی الائی یونیورسٹی پاکستان میں ان کی انٹری ٹیسٹ ڈیندا کہ اساں کنسرن ڈپارٹمنٹ میں ونجن چاہوں تھا, سوشالوجی میں ونجن چاہوں تھا, انٹرنیشنل ریلیشنز میں ونجن چاہوں تھا, کمپیوٹر سائنس میں ونجن چاہوں تھا, تو یہ اسا جڑے لا میں ایڈمیشن وٹھندا تو اسا کے یہ انٹری ٹیسٹ جو پروسیس کا گزرنا پوندا.
1: اوکے,
0: ان جی سٹارٹنگ ہے انٹر کرائٹیریا ان جو انٹر اسپیسیفک مارکس ان سپوز 50 مارکوں ہیں.
1: یس,
0: اگر کوئی 50 جے کرائٹیریا کے ٹچ کندو تو ہی ول بی ایلیجیبل, باقی رہو سیٹ وٹھن جو, جتری پرسنٹیج ودھیک ہوندی جتری مارکس ودھیک ہوندیو پرسنٹیج سٹھو ٹھاندو ای سیٹ ملن جا چانسز ملی ویندا. अगर माण्हू बहितर खां बहितर यूनिवर्सिटी में वञणु चाहे थो त हुनखे उहो क्राइटेरिया बि ओतिरो माइल स्टोन बि ओतिरो वठी माना अटेंड करणो पवंदो की मां हिन सुठी यूनिवर्सिटी में लॉ एडमिशन जे थ्रू टेस्ट वठी सघां.
1: ओके अच्छा ही तो गाल्हि खे इंटरमीडिएट जो क्लियर करे पियो. छा हिन में एज लिमिट बि आहे?
0: पवर एज लिमिट न रखी अथनि, क्राइटेरिया एंटर ई आहे.
1: ठीकु आहे,
0: तव्हां इंटर बेसिस ते अप्लाई करे छॾो, तव्हांजी एडमिशन थी वेंदी. एडमिशन खां पोइ तव्हां पंहिंजी डिग्री खे परस्यू, छो की प्राइवेट डिग्री आहे, तव्हां परस्यू करे सघो था पिया.
1: ठीकु आहे. ऐं सर अमूमन इहे सवाल ईंदा आहिनि त स्पेशली जिन जी काउंसलिंग न हूंदी आहे करियर जी, त उन्हनि जा इहे ज़हन में सवाल हूंदा आहिनि त असां इंटरमीडिएट खां बाद में अगरि लेट सपोज LLB कयूं था त छा हुन जे लाइ असांखे वरी ॿी ग्रेजुएशन बि करणी पवंदी या इहा इनफ आहे LLB सां गॾु गॾु ॿियनि कैरियर्स में वञण?
0: मां वंस अगेन वधीक उन शइ खे रिपीट थो कयां की ॾिसो, अगरि असांजी काउंसलिंग थियल हूंदी,
1: यस,
0: कैरियर काउंसलिंग जेके चवंदा, स्कूल लेवल ते बहितर आहे, स्कूल लेवल ते हिकिड़ो कैरियर काउंसिल ज़रूरु हुजे.
1: ओके,
0: ऑफिशियल हुजे, गवर्नमेंट खां अपॉइंट थियल हुजे, हुनजी हिकिड़ी डिग्री हुजे, हुनजो सोल पर्पज इहो हुजे कि ॿार जीअं फर्स्ट ईयर इंटर में या मैट्रिक में अचे त हुनजी कैरियर काउंसलिंग करे, छोकि मैट्रिक खां पोइ ॿार जो दिमाग़ ठहणु शुरू थी वेंदो आहे वॉट आई वॉन्ट टू बिकम. उहो इंस्पायर थींदो आहे एनवायरमेंट खां. सपोज अगरि हुनजे घर में सभु डॉक्टर आहिनि त ही वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. ठीकु आहे, अगरि हुनजे घर में इंजीनियर आहिनि त हुनजो फोकस, हुनजो लाड़ो, हुनजो टिल्टेशन काॾे हूंदो इंजीनियरिंग तरफ़. ईअं अगरि हुनजे घर में बैरोक्रेट आहिनि त जेको लाड़ो हूंदो उहो बैरोक्रेसी ॾे हूंदो. सपोज इहो त थियो टू मूव विथ अ वेव, टू मूव विथ अ विंड. हाणे ॿार जी पंहिंजी मेंटल अप्रोच छा आहे, ॿार पंहिंजी कैरियर काउंसलिंग लाइ काॾे वञण थो चाहे, छा उहो ॿिए जे ओपिनियन खे खणी करे पंहिंजो ओपिनियन सम्झी करे अॻिते मूव करण थो चाहे. लाज़मी न आहे त अगरि घर में 10 बैरोक्रेट आहिनि त अॻिलो बि बैरोक्रेट थिए. थी सघे थो सुठो डॉक्टर थियण थो चाहे, थी सघे थो सुठो इंजीनियर थियण थो चाहे.
1: इहो आइडेंटिफाई केर करे, उन जा पेरेंट्स करनि या हू पाण जेको आहे त
0: ॿार, ॿार जी मां चयुमि न कॉलेज में स्कूल में
1: काउंसलिंग,
0: काउंसलिंग छोकि ॿार जेसिताईं पंहिंजी विल न ॿुधाईंदो, तव्हां अगरि पंहिंजी सपोज के हिकिड़ी मशहूर मूवी आहे 3 Idiots,
1: सभिनी
0: ॾिठी हूंदी, मेरा बच्चा इंजीनियर बनेगा, बाबा ॿार जी अॻिते हली करे इंटेंशन न आहे, ख़्वाहिश ई न आहे इंजीनियर बणण जी. तव्हां अगरि हुनजे मथां उहा सोच विझंदो त ही विल बिकम कंफ्यूज. जॾहिं उहो कंफ्यूज थी वेंदो त उहो पंहिंजी सॼे केरियर खे बर्डन खणी हलंदो. अगरि सपोज उहो ई शख्स हिकिड़ो बहितरीन फोटोग्राफर थियण थो चाहे, तव्हां छा कंदो, रोकींदो? जीअं हाणे सपोज तव्हां आहियो, मां तव्हांजो मिसाल वठां, त तव्हां FM जे फील्ड में तव्हां अची वियो, लाजमी तव्हां कुझु विजन सोचियो हूंदो न. अॼु FM जी फील्ड खां निकिरी करे तव्हां पॉडकास्ट जी लाइफ में आया, सुभाणे अॻिते सुठा एंकर पर्सन थी सघो था
1: पिया.
0: इट मींस तव्हां पंहिंजे केरियर सां हिकिड़े थ्रू आउट हलो था पिया, तव्हां विजन क्लियर आहे त मूंखे मीडिया जी फील्ड में अॻिते निकिरणो आहे. ईअं अगरि ॿार जी ख़बर केरियर काउंसलिंग थींदी रहंदी त उहो डायरेक्ट हेॾे होॾे वञण जे बजाए सिधो ई पंहिंजे एम खे सिलेक्ट करे हिन फील्ड में अची वेंदो.
1: देट्स मीन पहिरां जेको आहे न डिसाइड करणु घुर्जे त कैरियर कहिड़ो असां सिलेक्ट करणु, छाकाणि त तव्हां पहिरां बि ॾिठो हूंदो, हाणे कुझु अवेयरनेस आई आहे न, त पहिरां ई हूंदो त यार ही डिग्री बि करे था वठूं, हली आर्ट साइड ते ही डिग्री बि थींदी, कमु ईंदी. पोइ एॾियूं डिग्रीज थी वेंदियूं आहिनि जो माण्हू पाण कंफ्यूज़ हूंदो आहे त यार आया वञणो केॾे आहे पाण खे.
0: लैक ऑफ रिसोर्सिस,
1: यस यस यस,
0: लैक ऑफ रिसोर्सिस, अनएम्प्लॉयमेंट.
1: ठीकु आहे,
0: ठीकु आहे, त लाज़मी जे माशरे में असां हलूं था पिया त हुते इन शयुनि जी थोरी कमी बि आहे. हुनखे कवर अप करण जे लाइ लाज़मी माण्हू हथ पेर हणंदो आहे. सपोज अगरि कंहिं BA में डिग्री करे छॾी, BA में डिग्री करण खां पोइ माना हुनखे पंहिंजो स्कोप नज़र नथो अचे, त चवंदो अगरि मुंहिंजो वकालत में स्कोप सुठो आहे, मां कॉम्पिटेंट बि आहियां, मां होशियार बि आहियां, अगरि मां वकालत जी डिग्री वठां थो ऐं हुन में पंहिंजे पोटेंशियल खे यूस थो कयां पियो त उहो अॻिते निकिरी सघे थो. ऐं उर्दू में हिकिड़ी मशहूर कहावत आहे न की जब उठो तब सवेर आहे, के अगरि मिसाल कंहिंखे लेट आवर्स में बि या ॿिनि या टिनि या चइनि सालनि खां पोइ बि अगरि हुनखे इहा शइ महसूस थी थिए के मां हिते केरियर नथो ठाहे सघां, त उहो पंहिंजे डिज़ायर केरियर खे स्विच करे सघे थो. हालत अगरि सपोज उहो 4 साल किथे BA जी डिग्री वठे थो या 2 साल प्राइवेट में किथे BA जी डिग्री करे थो, नाउ ही थिंक्स दैट आई एम नॉट फिट फॉर हियर. कॉन्फिडेंस आहे, मां वोकल आहियां ऐं मुंहिंजे अंदरि गट्स बि आहिनि, मुंहिंजी ड्राफ्टिंग सुठी आहे ऐं मां अॻिते पंहिंजो केरियर ठाहे सघां थो पियो, मां पंहिंजी बेसिक नेसेसिटीज़ ऐं बेसिक राइट्स लाइ कंहिंसां विढ़ी बि सघां थो ऐं हक़ वठी बि सघां थो. अगरि उहो सोचे थो त मुंहिंजो केरियर वकालत में सुठो आहे, मां कंहिंजे अंडर में नथो रहणु चाहियां, त ही चूज़ द फील्ड ऑफ द एडवोकेसी. अगरि चाहे त होॾे अची सघे थो पियो. अगरि उहो शख़्स पंहिंजे लाइ, पंहिंजे माशरे जे लाइ, सोसाइटी जे लाइ अगरि बहितर सोचे थो पियो त डिसाइड कंदा आहिनि ऐं अची वेंदा
1: आहिनि. LLB जेका आहे तव्हांखे कमु ईंदी ई ईंदी हमेशा, ये चई सघूं था खणी
0: बिल्कुल चई
1: सघूं था जीअं तव्हां ॻाल्हि कई त अगरि बीए थियल आहे उनमें हू समझे वियो कुझु बि न आहे त हुनखे जेको आहे हिन तरफ़ हू अची सघे पियो लेट सर लेट जी तरफ़ अचूं पिया पहिरियों स्टेप इहो ई आहे अगरि मिसाल एल एल बी करणी आहे त लेट जी तरफ़ अचणो पवे पियो तव्हां ॿुधायो इंटरमीडिएट हुजे ऐं मुंहिंजे ख़्याल में हेक जी तरफ़ा 50% ताईं तव्हांजी इंटरमीडिएट क्लियर हुजणु सर जेको अटेम्प्ट थिए पियो केतिरो ड्यूरेशन आहे केतिरे महीननि खां बाद में थींदो आहे ऐं मिसाल जेके स्टूडेंट्स इहो अटेम्प्ट क्लियर नथा करे सघनि लेट इहो टेस्ट क्लियर नथा करे सघनि लॉ एडमिशन टेस्ट उन्हनि जे लाइ केतिरा जेके आहिनि चांसिस आहिनि हिन टेस्ट जे लाइ
0: हाणे रिसेंटली पहिरियों त 5 हुया हाणे रिसेंटली हुननि 7 अटेम्प्ट कया के तव्हां 7 अटेम्प्ट ताईं जेको आहे न लेट क्लियर करे कंहिं बि यूनिवर्सिटी ऐं प्रेस्टिजियस कॉलेज में एडमिशन वठी सघो था फॉर द फील्ड ऑफ एडवोकेसी
1: ओके
0: हाणे पहिरियों 5 साल डिग्री हुई हाणे हुननि जेको नोटिफिकेशन कढी करे एचएससी हुननि खे 4 साल जी डिग्री
1: 4 साल करे छॾियो
0: हिकिड़ो साल घटि करे छॾियो
1: ओके ऐं लेट जे लाइ सर केतिरे महीननि में जेको आहे अप्लाई करणो पवंदो आहे इहो कॾहिं अनाउंस थींदो
0: पूरे साल में एचएससी वटि शेड्यूल ठहियल आहे पूरे साल में या 4 दफ़ा ईंदी आहे या 3 दफ़ा ईंदी
1: आहे
0: 3 मंथ जे डिफरेंस सां लेट अनाउंस थी वेंदी आहे
1: अच्छा हुन जो प्रोसेस तव्हां ॿुधाए सघो पिया कीअं आहे त हुनखे कीअं अप्लाई करे सघे थो
0: इंटर बेसिस ते एचएससी में फॉर्म ईंदो आहे पोर्टल ते
1: ऑनलाइन
0: तव्हां फॉर्म भरंदो तव्हां खां पर्टिकुलर्स घुरंदा पर्टिकुलर सबमिट थियण खां पोइ जॾहिं जीअं तव्हांजी टेस्ट वेझो ईंदी त हिकिड़ो नोटिफिकेशन ईंदो मैसेज जे थ्रू अची सघे थो मेल जे थ्रू अची सघे थो या फोन ते तव्हांखे इन्फॉर्म कंदा तव्हां पंहिंजा फॉर्म प्रिंट कराए छॾो ऐं स्पेसिफिक डेट ते तव्हांजी लेट जी टेस्ट आहे अपीयर थियो 50 मार्क्स खणो ऐं एलिजिबल थी वञो कंहिं बि यूनिवर्सिटी लाइ तव्हां एल एल बी डिग्री खे परस्यू करे सघो
1: ऐं सर जेके लॉ लेट जी तयारी कनि था ऐं काफ़ी सारा तव्हांजा स्टूडेंट्स बि आहिनि जेके तव्हां खां गाइडलाइन वठंदा आहिनि त लेट कीअं करणु घुर्जे फॉर्मेट तव्हां असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदा त इहो टेस्ट जो पैटर्न कहिड़ो हूंदो आहे
0: बाबा लेट जो पैटर्न इहो आहे की पहिरियों जा पर्सनल स्टेटमेंट 100 मार्क्स जा क्वेश्चन हूंदा आहिनि तव्हांजी पर्सनल स्टेटमेंट हूंदी आहे पर्सनल स्टेटमेंट में इहो हूंदो आहे की वाई डू यू वॉन्ट टू बिकम अ लॉयर तव्हां वकील छो था थियणु चाहियो उन में तव्हां पंहिंजे लाइ ॿुधाईंदव पंहिंजो एम ॿुधाईंदव पर्पस ॿुधाईंदव उहो पर्पस लिखणो हूंदो आहे जीअं असां नंढे हूंदे पंहिंजे अगरि शॉर्ट एसे कंदा हुआसीं स्कूलिंग में त पोइ हुते लिखंदा मां एम ऑफ लाइफ उन खे असां चवंदा हिते पर्सनल स्टेटमेंट
1: ओके मतिलबु पर्सनल स्टेटमेंट कंहिं बि टॉपिक ते ईंदी आहे
0: पंहिंजी राय ॾियणी हूंदी
1: ओके ओके ओके
0: ॿियो तव्हांजो शॉर्ट एसेस
1: ओके
0: शॉर्ट एसेस 15-16 शॉर्ट एसेस जेके करंट अफेयर्स सां तव्हांजो एनर्जी क्राइसिस थी वियो तव्हांजो करप्शन ते थी वियो तव्हांजो डेमोक्रेसी ते थी वियो डिक्टेटरशिप ते थी वियो तव्हांजो वाटर क्राइसिस ते थी वियो एनवायरमेंटल पोल्यूशन ते थी वियो जेकी सोसाइटी में थींदड़ जेके बि नंढा वॾा इशूज़ हलनि था पिया जेके सोशल इशूज़ चवंदा
1: आहिनि
0: जेको आहे न तव्हांखे 400-500 वर्ड्स जो या
1: 300-350
0: उनखां पोइ तव्हांजी थींदी आहे एमसीक्यूज़ बेस्ड टेस्ट हाणे एमसीक्यूज़ में छा थींदो आहे तव्हांजी हुन में जीके हूंदी आहे जीके में तव्हांजी इंग्लिश एंटोनियम्स एनोनियम्स तव्हांजी करेक्शन्स ऐं तव्हांजी पाकिस्तान स्टडी तव्हांजो इस्लामियात में पढ़ंदा
1: आहिनि उर्दू बि हूंदी
0: आहे हूंदी आहे हुनमें ऐं हुनमें मैथ बि हूंदी
1: आहे
0: हिकिड़ो पूरो पैकेज हूंदो आहे हुनमें एमसीक्यूज़ जो त इहा टेस्ट तव्हां क्लियर कयो ऐं 50 मार्क्स जे दायरे में तव्हां अचो ऐं यू विल बिकम एलिजिबल फॉर देट अगरि तव्हांजा आइडिया सुठा आहिनि ऐं तव्हां सुठी उर्दू लिखो था त मार्क्स ॾियण वारो मार्क्स ॾेई छॾंदो ईअं अगरि तव्हां इंग्लिश में लिखो था ऐं तव्हांजा आइडिया सुठा आहिनि तव्हांजी करेक्शन सुठी आहे तव्हांजी ग्रामर सुठी आहे ऐं सेंटेंसिस पाण में कोहरेंट ऐं कॉम्पेक्ट आहिनि कॉम्प्रिहेंसिव लिखियल आहिनि त मार्क्स ॾियण वारो बिल्कुलु तव्हांखे मार्क्स ॾींदो पर बशर्त इहे की ग्रामेटिकल एरर न हुजनि सेंटेंस स्ट्रक्चर सुठा हुजनि आइडियाज़ तव्हांजा क्लियर हुजनि ॾियण वारो तव्हांखे 30 मां 15 बि ॾींदो 20 बि ॾींदो
1: देट मीन्स लेट जेके आहे त लाज़मी क्लियर करणी
0: आहे
1: सो बिल्कुलु व्यूअर्स असांजो प्रोग्राम जारी आहे हींअर हलंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक ॾांहुं असां सां गॾु रहिजो लीगल कॉर्नर पॉडकास्ट में
2: सचल की सर मस्त
3: सिंध की हो तो आवाज भी सिंध की है GFM 88 नेटवर्क GFM 88 नेटवर्क सिंध की आवाज
4: अक्सर वालदेन ये सवाल करते हैं कि मेरा बच्चा सेहतमंद दिखता है तो फिर पोलियो वैक्सीन की जरूरत क्यों तो मेरा नाम डॉक्टर आरिफा है और मैं सिविल हॉस्पिटल कराची में एज अ पीडियाट्रिशियन काम करती हूँ पोलियो जो है वो बहुत खामोशी से फैलता है और जो बच्चा बाहर सेहतमंद दिखता है वो भी वायरस की जद में आए तो उसकी पेचीदगियां सामने आ सकती है बच्चों को वैक्सीन लगाएं क्योंकि एक बार पोलियो होने के बाद उसका कोई इलाज नहीं इससे बचाव से पोलियो वैक्सीन से किया जा सकता है आपका बच्चे की उम्र अगर 10 साल से कम है तो आप पोलियो बूस्टर डोज लगवा सकते हैं और अगर आपका बच्चा इस मुहिम में वैक्सीन डोज से रह जाता है, तो आप फिर आप हमारी हेल्पलाइन पे बात करें 1166 पे।
2: अमड़ सिंध जे सींध में एक चमकंदड़ सितारो,
5: डुखोयल इंसानियत जी खिदमत जो बेहतरीन मिसाल।
2: अम्मा आयशा अस्पताल लोतकाणी चौक मातली ते औरतन जे बीमारियन जी माहिर डॉक्टरियाणी डॉक्टर अतीका सईद
5: रोजानू सुबुह जो 10 खां रात जो 10 बजे ताई मरीजन जो इलाज कंदी।
2: औलाद जो न थियण औरतुन जे मखसूस बीमारियन हये में सूर, चेल में सूर, रत जो घट थियण, कमजोरी ऐं औरतुन ऐं बारड़न जो इलाज ऐं अल्ट्रासाउंड कंदी आहे ऐं नॉर्मल डिलीवरी पिण कई वञे थी ऐं डॉक्टर अनम सईद अल्ट्रासाउंड स्पेशलिस्ट अल्ट्रासाउंड कंदी आहे।
5: एड्रेस अमा आशा अस्पताल नोतकाणी चौक मातली। वधीक मालूमात लाइ 2347-3141-230। कैश ऐं किस्तन ते प्री कास्ट RCC घरनि जूं पकियूं छितूं लॻाइण लाइ खु़शि ख़बरी। छा अव्हां चाहियो था अव्हां जे घरनि जूं छितूं पकियूं हुजनि त कैश ऐं किस्तन ते 50 साल गारंटी सां छितूं लॻरायो। सीमेंट जी जाली, ब्लॉक ऐं सस्ते में सस्ती छित लॻराइण लाइ राब्तो कंदा खुदा बख़्श होसो। मोबाइल नंबर 03002962435। एड्रेस टंडो गुलाम अली रोड मातली। खुशखबरी
6: अवांजे पंहिंजे शहर मातली में अवांजो जातल सुञातल निज़ामाणी मेडिकल सेंटर राव दिलमीर गार्डन जे साम्हूं सलीम कॉलोनी टंडो गुलाम अली रोड मातली। डॉक्टर अज़ा मुस्तफ़ा CMH हॉस्पिटल कराची जी मशहूर डॉक्टरयाणी। औलाद जो न थियण, औरतन जी मखसूस बीमारियुनि जो इलाज ऐं ॿार जो न थियण बांझपन।
2: डॉक्टर अज़ा मुस्तफ़ा MBBS रेडियोलॉजी अल्ट्रासाउंड जी माहिर डॉक्टरयाणी हाणे रोज़ानो मरीज़न जो इलाज कंदी। यादि रख निज़ामाणी मेडिकल सेंटर अवाम जी ख़िदमत लाइ 24 कलाक खुलियल रहंदो। निज़ामाणी मेडिकल सेंटर ते OT, लेबोरेटरी ऐं फार्मेसी जी सहूलियत मौजूद आहे। निज़ामाणी मेडिकल सेंटर ते नॉर्मल डिलीवरी सस्ते अघ ते कई वञे थी। वधीक मालूमात लाइ एडमिन नाना सोलंगी, मोबाइल नंबर 2301-3843-842।
7: खुशखबरी खुशखबरी साफ ऐं शिफ़ाफ़ पाणी सेहतमंद ज़िंदगी जी ज़मानत।
8: अव्हां जे पंहिंजे शहर मातली में सिंध प्योर ड्रिंकिंग वाटर 1.5 साल खां ख़िदमत करे रहियो आहे। सिंध प्योर ड्रिंकिंग वाटर एतमाद जो नालो, मिनरल वाटर ओज़िनेटेड यूरिफिटेड
7: जेको पेश करे थो 330 मिलीलीटर, 500 मिलीलीटर, 1.5 मिलीलीटर पाणी जी बोतल,
8: 6 लीटर पाणी जी बोतल ऐं ॿियूं पाणी जूं बोतलूं मुतारिफ़ कराए रहियो आहे।
7: हुन खां अलावा असां वटि रिफिल जी सहूलियत पिण सस्ते अघु ते मौजूद आहे।
8: अव्हां जे एतमाद खे क़ाइम कंदे अव्हां जी ज़रूरत जो ख़्यालु रखंदे,
7: ऑफिस हुजे या घर या कारोबार, शादी ऐं ॿियनि तकरीबात लाइ हाणे असां सां राब्तो करियो। असां वटि मातली शहर वासियुनि लाइ होम डिलीवरी जी सर्विस पिण मौजूद आहे। वधीक मालूमात लाइ मोबाइल नंबर 03718003920।
8: एड्रेस सिंध प्योर ड्रिंकिंग वाटर, वेझो सोनेरी बैंक, बदीन रोड, मातली।
9: मातली के हो तो आवाज भी मातली की है।
3: सुनते रहो GFM 90.4।